0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: संगीत प्रेमी श्रोतनो नमस्कार, सुस्वागतम। मी आशा करते कि आपण ठीक आहात, मजेत आहात, एन्जॉयिंग करत आहात ऑन NBC रेडिओ। तर 130 मिनिटांच्या संगीतमय कार्यक्रम आहे तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 1 वाजतापर्यंत। तर 130 नेहमीप्रमाणे आमची साथ आपण नक्कीच द्या 1 वाजतापर्यंत। तर सुरुवात करूया आजचा आपला स्वरतरंग कार्यक्रम एका अप्रतिम भक्ती गाण्याने।

तर सिखो अप्रतिम सुरुवात झाला आजचा आपला स्वरतरंग कार्यक्रमाचा. तर या 30 मिनिटांच्या संगीतमय कार्यक्रमात चालूच ठेवूया काही अप्रतिम गाण्यांनी.

0: पुन्हा पुन्हा फोन करतोयस जर तुला माहिती
1: की सर्व काय आधीच संपलंय.
2: सानिका माझं ऐक, मला माहितीये मी चुकलो यार, मला नाही रिलेशनशिप आणि या कामामध्ये, मला प्लीज एक चान्स दे.
0: नाही मी नाही देऊ शकत, ते सर्व सहन करण्याची हिंमत नाही आता माझ्यात.
2: मी परत अशी चूक करणार नाही, मला तू एक चान्स दे, मला प्लीज समजून घे.
0: नाही यार आधी
2: हे बघ, मला तुझ्या लाईफ मधला एक दिवस दे. हा मी प्रूव्ह करेल की मी बदललोय, एक दिवस, फक्त एक दिवस. सानिका प्लीज प्लीज.
0: ठीक आहे, आपण भेटूयात उद्या.

तर सिको काय शंका नाही की आपण या अर्ध्या तासाचा कार्यक्रम पुरेपूर आनंद घेत आहात. तर सिको सुमारे 10 मिनिटाला कार्यक्रम संपण्यासाठी

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग, स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
3: हेलो श्रोतृ, नमस्कार, गुड आफ्टरनून टू ऑल। श्री सोबत आपण आहात रेडिओ मोर्शेसवर, स्वर तरंग कार्यक्रम चालू आहे आणि श्रोतृ 4 वाजले आहेत। नियमितप्रमाणे मी तुमची साथ देणार आहे 5 पर्यंत। तेव्हा श्रोतृ, तुम्ही पण आमची साथ द्या, ट्यूनिंग करा आमच्या सोबत। आजचा वेन्सडे आफ्टरनूनचा आनंद घ्या। या क्षणी ट्रॅफिक ची वेळ आहे, तेव्हा ट्रॅफिकचा एन्जॉय, ट्रॅफिकची स्ट्रेस दूर करण्यासाठी आमची साथ द्या। काही श्रवण्या गाण्यांसोबत मी तुमची साथ देणार आहे 5 पर्यंत। फोन आवश्यक ऐकूया पहिलं गाणं, टेकन फ्रॉम द मूवी पांघरून, किटकी माटेगावकर आणि सत्यम कुमार यांच्या सुमधुर आवाजात। पुढचं गाणं ऐकूया, तेव्हा श्रोतृ याचा आस्वाद घ्या।

0: 819 किलोहर्ट्ज ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: परत एकदा श्रोत्यांनो तुमचे खूप खूप स्वागत। श्री सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर। स्वर तरंग कार्यक्रम चालू आहे श्रोत्यांनो। काही श्रवणीय मराठी गाण्यांसोबत मी तुमची साथ देणार आहे 5 पर्यंत। श्रोत्यांनो, संगीताच्या या विश्वात काही आवाज असे असतात जे केवळ कानांवर परत नाहीत तर श्रोत्यांनो थेट मनाला स्पर्श करून जातात। एन दे श्रोत्यांनो असाच एक अविस्मरणीय आवाज म्हणजे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा। सोमवार 28 सप्टेंबर रोजी लता मंगेशकर यांचा जन्मदिवस होता श्रोत्यांनो, तेव्हा या क्षणी लता मंगेशकर यांना आदरांजली वाहूया। त्यांच्याच सुमधुर आवाजात ऐकूया पुढचं गाणं। इनफॅक्ट श्रोत्यांनो या क्षणी ऐकूया त्यांनीच गायलेली काही गाणी। स्पेशल सेगमेंट रंगणार आहे आजच्या या कार्यक्रमात। सुरुवातीला लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया काही गाणी। तेव्हा श्रोत्यांनो एन्जॉय द नेक्स्ट ट्रॅक। या गाण्याद्वारे लता मंगेशकर यांना आदरांजली वाहूया।

0: स्वर तरंग
1: स्वर तरंग
2: श्रोतृणी या क्षणी आपण आहोत आठवणींच्या गावात. आपण ऐकत आहात लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजात काही गाणी. सोमवारी श्रोतृणी लता मंगेशकर यांचा जन्मदिवस होता तेव्हा या क्षणी या निमित्ताने आपण त्यांनीच गायलेली काही गाणी ऐकत आहात आणि या गाण्यांद्वारे त्यांना आदरांजली आपण वाहत आहोत. श्रोतृणी अँड देशनू लता मंगेशकर आज आपल्यात नसली आहे तरी त्यांचा आवाज आजही तितकाच जिवंत आहे. लता मंगेशकर यांनी गायलेलं प्रत्येक गाणं श्रोतृणू म्हणजे त्यांच्याच सुरांची एक सुंदर आठवण. अँड या क्षणी त्यांनीच गायलेलं एक आठवण ऐकूया. असंच एक गाणं अशीच एक आठवण इन द व्हॉइस ऑफ लता मंगेशकर ऑफकोर्स टेकन फ्रॉम द मूवी साधी माणसं. याचा आस्वाद घ्या श्रोतृणू. अँड आमची साथ देत राहा. 5 पर्यंत मी तुमची साथ देणार आहे ऑन रेडिओ मॉरिशस.

श्रोतनो, कितीही वर्ष लोटले, कितीही नवीन आवाज आले, तरी लता मंगेशकर यांच्या आवाजाची जादू काही वेगळीच आहे. श्रोतनो, त्यांच्या गाण्यांमधून ते आजही आपल्यांशी संवाद साधतात. श्रोतनो, या क्षणी असंच एक लोकप्रिय गाणं लता मंगेशकर यांच्या आवाजात, त्यांच्यासोबत सुरेश वाडकर यांच्या सुमधुर आवाजात हे गाणं, या गाण्याद्वारे परत एकदा लता मंगेशकर यांना आदरांजली वाहूया.

0: तुमचे स्वागत स्वर तरंग कार्यक्रमात. मराठी गाण्यांचा प्रवास चालू आहे. एन देशधनू सुरुवातीला आपण गेले होतो आठवणींच्या गावात. लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजात काही गाणी आपण ऐकलं. एन दे या गाण्याद्वारे त्यांना आदरांजली वा आपण वाहिलं शोधनू. एन देशधनू या क्षणी बॅक टू 2026 ऐकूया सोनाली सोनावणे यांच्या आवाजात नेक्स्ट ट्रॅक. एन दे स्पेशली हे गाणं आपण वाजवत आहोत कारण काल सोनाली सोनावणे मराठी गायिका सोनाली सोनावणे यांचा वाढदिवस होता. सो त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. आजच्या आघाडीची गायिका आहे सोनाली सोनावणे. सो या क्षणी त्यांच्याच आवाजात ऐकूया नेक्स्ट्रॅक या गाण्याद्वारे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवूया. तेव्हा ऐकूया इन द व्हॉइस ऑफ सोनाली सोनावणे पुढचं गाणं. याचा आस्वाद घ्या.
1: बाय द वे मुलं रडताना खूप क्यूट दिसतात.

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: शुद्ध चार वाजून 40 मिनिटे झाली आहेत, सो ओनली 20 मिनिट्स लेफ्ट। शुद्ध शेवटचे 20 मिनिटे राहिले आहेत, सो शेवटपर्यंत आमची साथ द्या। काही शेवटच्या गाण्यांसोबत, काही मराठी गाण्यांसोबत मी असणार आहे इथे 5 पर्यंत। या क्षणशून जर तुम्ही घरी जात आहात, ऑन द वे ट्रॅफिकमध्ये तुम्ही अडकलेला आहात, शुद्ध सो ट्रॅफिकची स्ट्रेस, ट्रॅफिकची ताण दूर करण्यासाठी ट्युनिंग करा, काही शेवणे गाण्यांचा आस्वाद घ्या। अँड फॉर नाऊ शुड एन्जॉय द नेक्स्ट ट्रॅक इन द व्हॉइस ऑफ निहिरा जोशी आणि गुलराज सिंग। गाण्याचे बोल आहे चल रे मना, याचा आस्वाद घ्या।

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: श्रोत्यांनो, वेळ निसटून जात आहे, काही क्षणात कार्यक्रम संपणार आहे, तेव्हा श्रोत्यांनो शेवटपर्यंत आमची साथ दिली तर हा कुठेही जाऊ नका व या क्षणी ऐकूया नेक्स्ट ट्रॅक। पुढच्या गाण्याचा आनंद घ्या, सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया पुढचं गाणं, थिकन फ्रॉम द मूवी जिंदगी विराट, याचा आस्वाद घ्या।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोत्यांनो, या क्षणी तुमच्यासाठी वाजत आहोत शिवत

रसिकमणीहून नमस्कार. AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑन यून AM2. रसिकमणीहू या कार्यक्रमाच्या आरंभी आज आम्ही जाणार आहोत थेट पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला. विश्वजित बोरगावकर यांच्या समुद्र आवाजात ऐकूया नामदेव कीर्तनकरी. आस्वाद घेऊया.

फेब्रुवारी 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. राधिका भिडे यांचे सुमधुर आवाज, यांच्या सुमधुर आवाजात मूड चेंज करूया, आस्वाद घेऊया, मन धावत आहे.

रसिक म्हणजे काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो नाकात नत आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.